घेहे पायसदान। दशरथा घेहे पायसदान, तुझा यज्ञमी प्रगट जाहलो हा माझा सन्मान। दशरथा घेहे पायसदान, तव यज्ञाची होय सांगता, तृप्त जाहल्या सर्व देवता, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान। दशरथा घेहे पायसदान, श्री विष्णूंची आज्ञा म्हणुनी आलो मी हा प्रसाद घेऊनी, या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान। दशरथा घेहे पायसदान, करात घेही सुवर्ण स्थाली, करात घेही सुवर्ण स्थाली, दे राण्यांना क्षीर आतली, कामधेनुच्या दुग्धाहूनही ओजहिचे बलवान। दशरथा घेहे पायसदान, राण्या करतील पायस भक्षण, राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्ध नृपा, पावतो यज्ञी अंतर्धान। दशरथा घेहे पायसदान,